सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 3 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 24 जून 2026. यावेळी सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक गिल्लूरकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 24 जून 2026 रोजी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: भूपिंदर सिंह और रूना लैला की आवाजों में गीत अभी आप सुन रहे थे घरौंदा फिल्म से। वक्त है एक छोटे से अंतराल का।
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है।
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान। ये हुई ना बात।
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
4: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा।
5: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
6: श्रोते हो, हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज बुधवार दिनांक 24 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक किलूरकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज दिनांक 24 जून 2026 रोजी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एक

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवडुंग चित्रपटासाठी पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं गीत आता ऐकवित आहोत. सुरेश भट यांची रचना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

गीतगंगा कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत विभावरी जोशी यांच्या आवाजात नीला सत्यनारायण यांची रचना, नीला आकाश यांचं संगीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत झुंज चित्रपटासाठी चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार राम कदम.

0: सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरात आभाळाची सावली या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. नितीन आखवे यांची रचना आणि श्रीधर फडके यांचं संगीत.
1: चलिए किसका
2: मल्ला ये नाई
1: एवढी बिजी

सुळावरची पोळी या चित्रपटातलं गीताचाच आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात, राजेश मुजुमदार यांची रचना आणि राम लक्ष्मण यांचं संगीत. कार्यक्रमात आता ऐकत आहोत हे गीत.

साखरबाई टेकाडे यांच्या आवाजात लोकगीत आताच आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक गिल्लूरकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: पुलिस।
1: मिस सीमा।
0: हो बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: विविध भारती का ये नागपूर केंद्र है। अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से अब से कुछ ही पलों में।

0: कपूर एंड सन्स इस फिल्म से ये गीत अभी आप सुन रहे थे। अरिजीत सिंह और असीस कौर की आवाजों में अरमान मलिक का संगीत था। इस प्रोग्राम में वक्त है एक छोटे से अंतराल का।
1: श्रोते हो हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज बुधवार दिनांक 24 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक गिल्लूरकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: काही टिप्स आमच्या या टीनेजर्ससाठी आहेत का?
1: हो, टीनेजर्ससाठी सगळ्यात महत्त्वाची ट्रिप हे इफ इफ द टीनेजर्स आर लिसनिंग टू मी, आप खुद की आयडेंटिटी अगर बना रहे हैं तो सबसे ज़्यादा ज़रूरी है कि अपने रूट्स ना भूलें. आप कहाँ से आ रहे हैं, आपके पेरेंट्स कौन हैं, आपके वैल्यूज़ क्या है, आपके मॉरल्स क्या है. इस उम्र में बहुत कॉमन है कि दोस्तों के बहकावे में आके चीज़ें एक्सपेरिमेंट करना, बट जो चीज़ आपके मन में सही नहीं बैठती उस चीज़ को किसी भी प्रेशर में आके फॉलो नहीं करना.
0: ठीक आहे मॅडम, हा पालकत्व खूप मोठा विषय असला तरी आपण खूप छान समजवला, त्यासाठी आम्ही आभारी आहोत. तर श्रोते हो, हा होता माइंड ओवर मॅटर क्लिनिक धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. तज्ज्ञ होत्या डॉक्टर कनक गिल्लूरकर. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि सतीश कोडमलवार यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर कनक गिल्लूरकर यांच्यासह आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो, हा होता समसारा कॅन्सर केअर हॉस्पिटल लक्ष्मीनगर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता मुख कर्करोग कारणे आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं समसारा कॅन्सर केअर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंग यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर संजोग सिंग यांच्यासोबत घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते समसारा कॅन्सर केअर हॉस्पिटल लक्ष्मीनगर नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: हॅलो डॉक्टर, हा रेकॉर्डेड कार्यक्रम विविध भारती नागपूरवरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपूर केंद्र है. 10:30 हुए है. प्रस्तुत है मिश्र गीतों का कार्यक्रम मिश्र संगीत.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी राज्याचे वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यमान पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. डॉ सिंगल यांच्याकडे ACBची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी, प्रशासनिक धडाडी आणि जनसामान्यांशी थेट संवादासाठी ओळखले जातात. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये त्यांनी आघाडीवर राहून महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलंय. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. काल नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. पुढील 42 महिन्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात काल मान्सूनची मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आगेकूच पाहायला मिळाली. काल नागपुरात चांगला पाऊस झाला. आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण आहे. देशांतर्गत शेअर बाजारानं आज सुरुवातीच्या व्यवहारात अस्थिरतेनंतरही तेजीचा कल कायम ठेवला. आजच्या व्यवहाराची सुरुवात संमिश्र

0: ते सपाट अशा स्थितीत झाली. सुरुवातीच्या विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये थोड्या काळासाठी घसरण झाली, परंतु खरेदीदारांनी लवकरच पुन्हा खरेदी सुरू केली. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 0.32% तर निफ्टी 0.17% वधारला होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार.

0: श्रोताओ, इस गीत के साथ ही मधुमालती कार्यक्रम संपन्न करने की दीजिए अनुमति आपकी दोस्त भावना को। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती सह नागपूर केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याग्निक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचं जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तीनही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अमेरिकेच्या सिनेटनं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरोधी लष्करी कारवाईला स्थगिती देणारे आणि पुढील कोणत्याही कारवाईपूर्वी काँग्रेसची मंजुरी आवश्यक ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे। या ठरावाला काही रिपब्लिकन सदस्यांनीही डेमोक्रॅट सदस्यांसोबत पाठिंबा दिला आहे। युद्धसंबंधी अधिकारांबाबतचा असा ठराव काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे। मात्र अमेरिका किंवा तिच्या मित्रदेशांवर तातडीचा धोका निर्माण झाल्यास पश्चिम आशियात मर्यादित लष्करी उपस्थिती कायम ठेवण्याची तरतूद या ठरावात करण्यात आली आहे। राज्यातील प्रादेशिक विकासातील असमतोल दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक विकास मंडळाचं पुनर्गठन अद्यापही न झाल्यानं मागास भागांच्या विकास प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा आमदार सुलभा खोडके यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला। मुंबई इथं सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खोडके यांनी आपल्या लिखित लक्षवेधीद्वारे शासनाला विविध प्रश्न विचारले। नागपूरच्या दीक्षाभूमी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे। समितीचे विद्यमान अध्यक्ष भदंत सुरेई ससई यांना पदावरून हटवून विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा सचिव डॉ राजेंद्र गवई यांनी केला आहे। मात्र भदंत ससई यांनी बैठक असंवैधानिक असल्याचं सांगत निर्णयाला विरोध दर्शवला असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे समितीतील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे। राज्यात मान्सून सक्रिय होण्याची पोषक परिस्थिती निर्माण झाली असून 24 ते 27 जून दरम्यान कोकणासह अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील 24 ते 48 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है। 12:00 अब से कुछ ही पलों में हिंदी में समाचार दिल्ली केंद्र से प्रतीक्षा कीजिए।
2: दोपहर के 12 बजने वाले हैं। हम थोड़ी ही देर में समाचार प्रसारित करेंगे।

0: और यात्रियों के लिए सुविधाजनक बनाना है। प्रवर्तन निदेशालय ने बेंगलुरु और मुंबई में राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड से जुड़े 9 ठिकानों पर छापेमारी की है। ये कार्रवाई कल शुरू की गई। ये जांच राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड और उससे जुड़े लोगों के खिलाफ विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम के कथित उल्लंघन के मामले में की जा रही है। पश्चिम बंगाल में कोलकाता के तारातला में आज निर्माणाधीन गोदाम ढहने से 3 लोगों की मौत हो गई और 5 लोग घायल हो गए। घायलों का SSKM अस्पताल में इलाज चल रहा है। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी स्थिति का जायजा लेने के लिए दुर्घटना स्थल पर हैं। राष्ट्रीय आपदा मोचन बल, पुलिस, अग्निशमन और आपातकालीन सेवाएं तथा स्थानीय लोग बचाव कार्य में जुटे हुए हैं। US ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला डबल्स में त्रिशा जॉली और गायत्री गोपीचंद ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। भारतीय जोड़ी ने स्पेन की पाउला लोपेज और लूसिया रॉड्रिक्स को हराया। मौसम विभाग ने कोंकण और गोवा में आज मूसलाधार वर्षा का रेड अलर्ट जारी किया है। तटीय कर्नाटक और मध्य महाराष्ट्र में भी अगले 2 दिन तक इसी तरह का मौसम रह सकता है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन। गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर। आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावं यासाठी शासन कटिबद्ध असून घरकुल योजनेच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली। पुढील 1 वर्षात राज्यात 15 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आतापर्यंत 6,05,596 घरं पूर्ण झाली आहे। घरकुल योजनेसाठी 2026-27 13,947 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हप्ते वितरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। जमीन उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेली विकास कामं आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला। मिळालेल्या निधीचा उपयोग कसा केला जातो याविषयी ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर।
1: याशिवाय डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, औषधांचा तुटवडा, बंद पडलेली वैद्यकीय उपकरणं, तपासण्यांसाठी होणारा विलंब तसंच स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। यावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। तसंच नेत्ररोग विभागाची विद्यमान इमारत असुरक्षित किंवा जीर्ण असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळल्यास नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तक्रारींच्या चौकशीसाठी 23 जून 2026 रोजी समिती नियुक्त करण्यात आली असून तिला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। चांगली कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी विभाग घेईल, असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। कोराडी औष्णिक वीज केंद्र आणि वेकोलीच्या खाणीमधून होणाऱ्या फ्लाय ऍश प्रदूषणामुळे उत्तर नागपुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला। बेझनबाग, नारानारी, इंदोरा, मानकापूर, गोधनी आणि उप्पलवाडीसह अनेक भागांमध्ये उडत्या राखेमुळे श्वसन विकार आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला। प्रदूषणग्रस्त भागात विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्यासह प्रभावी उपाययोजना आणि बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली। या संदर्भातील विनंती अर्ज विधानसभेत मांडण्यात आला असून तो विनंती अर्ज समितीकडे पाठवण्यात आला आहे। राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज मिळावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन

0: श्रीफ यांनी विधानसभेत दिली. QR कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळणार आहे. राज्यात सध्या सुमारे 1,40,000 नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत असून 2015 ते 2026 या कालावधीत बोगस डॉक्टरांविरोधात 89 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर 1 वर्षाच्या कारावासापासून 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परभणी, भीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षाखालील 12,239 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, निमोनिया वगैरे कारणामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागामध्ये मॉन्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. अल्निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाली असं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम.
0: महाराष्ट्र शासनानं वर्ष 2023 आणि 2024 चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार काल जाहीर केले. गडचिरोली जिल्ह्यातील 3 प्रगतीशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे. वर्ष 2023-24 साठीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर इथले शेतकरी विष्णुपद गाईन तर आदिवासी गटातून एटापल्ली तालुक्यातील वडसाकला इथले दयाराम सिडाम यांना जाहीर झालाय. वर्ष 2024-25 पुरस्कारासाठी सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील कोरगाव रांगी इथले शेतकरी पुरुषोत्तम जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे. 44,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 1 जुलै रोजी मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत SC/ST हब आणि BESIच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सुमारे 200 नवोदित आणि विद्यमान उद्योजक सहभागी झाले. शासकीय खरेदी प्रक्रियेत SC/ST उद्योजकांचा सहभाग वाढवणं आणि विविध योजनांची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय SC/ST हबचे प्रभारी महेंद्र मालवीय यांनी हबच्या विविध उपक्रमांची माहिती देताना SC/ST मालकीच्या सूक्ष्म लघु उद्योगांकडून केंद्रीय मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी किमान 4% खरेदी करणं बंधनकारक करणाऱ्या सार्वजनिक खरेदी धोरणांचं महत्व अधोरेखित केलं. अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी IPS अधिकाऱ्यांनी अग्निशमन सेवा व्यवस्थापन, अग्निचाचणी आणि प्रमाणन तसंच अग्निन्यायवैद्यक तपासणी या विषयांचं सखोल ज्ञान आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक सुनील कुमार झा यांनी केलं. नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात आयोजित IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी इथं प्रशिक्षण घेत असलेल्या 78 नियमित भरती तुकडीतील 164 IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विशेष सखोल भूनिरीक्षण मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांचं मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

आहे. जिल्ह्यातील 17,97,655 मतदारांपैकी 15,56,064 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांचं मॅपिंग सुरू आहे. आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल झालेल्या पर्जन्यवृष्टीत भंडारा जिल्ह्यात साकोली इथं 84 मिलीमीटर तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं 82.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी काही तासात विदर्भात अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात

पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल झालेल्या पर्जन्यवृष्टीत भंडारा जिल्ह्यात साकोली इथं 84 मिलीमीटर तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं 82.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी काही तासात विदर्भात अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतीशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. सूर्य मावळतीची वेळ आहे, आकाशात रंगांची उधळण झाली आहे आणि तेवढ्यात अचानक गार वारा सुटतो. त्या मागे मागे आलेला पाऊस आपली हजेरी लावतो. मातीचा तो सुगंध आणि पावसाचे थेंब अशा सुंदर सांजवेळेत सांजारा कार्यक्रम घेऊन आली आहे मी सोनाली. श्रोते हो कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे.

श्रोतेहो, पावसाने लावलेली हजेरीनं मोठी विलक्षण असते. बाहेर आकाशाचं रंगरूप बदलतं आणि आत आपल्या मनाचं. मन दिवसभराच्या धावपळीनं थकलेलं असतं आणि अशात जर हातात गरमागरम कॉफीचा कप असेल तर या कॉफीच्या फेसासोबतच मनातल्या भावनाही उफाळून येतात.

तर काय श्रोते हो, गरमागरम कॉफी असो किंवा चहा आपल्या सुस्त मनाला एकदम ताजं आणि आनंदी करून टाकतं. तर याच भारी फिलिंगला ऐकूया या पुढल्या गाण्यात.

श्रोते हो, पाऊस आपल्यासोबत काय घेऊन येतो? फक्त सरी आणि वारे का? नाही, तो आपल्यासोबत बदलतं मनही घेऊन येतो। तेही जर वेळ संध्याकाळची असेल तर मन जरा न कळत हळवं होतं। अशा वेळी मनालाही म्हणावं लागतं, सावर रे मना सावर रे।

बरं का श्रोते हो, निसर्गात पडणारा हा पाऊस फक्त वर्षा ऋतूच नाहीये, तर आपल्यासोबत हा आणखीन एक ऋतू सुद्धा घेऊन येतो, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू.

श्रोते हो, प्रेमाची पहिली अनुभूती कशी असते? अंगावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांसारखी की मखमली रेशमी हळुवार वाऱ्यासारखी?

श्रोते हो, काही गाडीना थेट काळजाला स्पर्श करतात. अशीच एक साध जी भुरळ घालते ती अनुभवूया या पुढल्या गाण्यात.

श्रोते हो, संध्याकाळी मनात विचारांची कशी गर्दी असते ना, कधी हे विचार हळुवार असतात तर कधी थोडेसे वेडे. चला तर आनंदी जोशीच्या आवाजात ऐकूया हाच गोड भाव.

श्रोते हो, संध्याकाळ संपत आली आहे, सूर्यही मावळलाय, रात्र हळूहळू पाऊल टाकते. अशा वेळेस आपल्या मनालाही मुक्त वाहू द्या, कारण आयुष्यात कितीही धावपळ असली तरी काही क्षण स्वतःसाठी थांबणं आवश्यक आहे, नाही का? श्रोते, आता सांजारा कार्यक्रम सुद्धा संपायची वेळ झाली आहे. मी सोनाली आपली रजा घेते. नमस्कार.

0: नभातून भूमीकडे बरसणारा पाऊस नभाकडे परत जाताना बाष्पीकृत होतो पुन्हा पाऊस म्हणून बरसण्यासाठी. पुनर्प्रक्रियेचं पुनर्वापराचं हे व्यवस्थापन शिकूया निसर्गाकडून आणि जलसाक्षरतेचं अर्थशास्त्र शिकूया आकाशवाणीकडून.
1: धारेच्या पाण्यात पाण्याच्या थेंबात थेंबाच्या मनात
0: आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करा. भाजी धुवायला वापरलेलं पाणी टाकून देण्याऐवजी झाडांना घाला. दात घासताना नळ बंद करा. गाड्या धुण्यासाठी नळाऐवजी ओल्या कापडाचा वापर करा. सगळं काही एका थेंबात सामावलंय, तो थेंब न थेंब साठवूया आणि नव जलयुग घडवूया.
2: श्रोतो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. उद्या गुरुवार दिनांक 25 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पाठ, कंबर आणि मानदुखी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. श्रोते हो, आता एका ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहराच्या नियोजित विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने गाडगा येथील शासकीय जमीन नागरी सुविधा केंद्र आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे परिसराचा विकास अधिक वेगाने होईल आणि नागपूरच्या आधुनिकीकरण शहरी रचनेला आणखी बळकटी मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवरील अतिरिक्त ताणाचा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये म्हणून ग्रीड सपोर्ट चार्ज लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. हे शुल्क केवळ 0.13% ग्राहकांवर लागू असून सौर ऊर्जा उत्पादकांशी याबाबत पुन्हा चर्चा करण्यास शासन तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 2026-27 पासून BSc गणित वित्तीय आणि ॲक्च्युरियल गणित विशेषीकरण अभ्यासक्रम सुरू होत आहे. यामुळे व्यावसायिक परीक्षा, इंटर्नशिप आणि विमा, बँकिंग, गुंतवणूक आणि डेटा विश्लेषण क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि सप्तक नागपूरच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीत

0: तालवाद्य आणि नृत्यकलेचा अनोखा संगम असलेला तालचक्र हा विशेष कार्यक्रम रविवारी 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कवी कुलगुरू कालिदास सभागृह आयटी पार्क इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी अभंगाची विशेष मैफिल सादर करणार असून ख्यातनामक कथक नृत्यांगणा शीतल कुळवलकर मोहक नृत्याविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढवतील. आर एस मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी विधी गुजर हिने 10वी परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनानंतर 100% गुण मिळवत ऐतिहासिक यश संपादन केलं. 4 विषयात तिला 100 पैकी 100 गुण मिळाले. मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी यांनी यंदा विधी गुजर आणि सृष्टी रेवतकर या दोन्ही विद्यार्थिनींनी शहरात अव्वल स्थान पटकावल्याचा अभिमान व्यक्त केला आहे. इराणमधील परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासाने जारी केल्या आहेत. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं इस वक्त 7 बज चुके हैं. अगला कार्यक्रम आप मुंबई केंद्र से सुनेंगे, विशेष जयमाला.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: वो कैसी होगी। अभी आप सुन रहे थे ये झलकी, लेखिका थी सुधा जौहरी, प्रस्तुति H.S. व्यास।
1: ये हमारे आकाशवाणी जयपुर केंद्र की प्रस्तुति थी।
2: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा।
3: अधिक माहितीसाठी नागपूर

0: FM 100.6 MHz पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। रात के 8:42 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में समाचार।
1: आकाशवाणी नागपुर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर शहरालगतच्या मौजा, तरोडी, खुर्दपीठगाव आणि खरबी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जमिनीवर दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना नियमानुसार भूखंडाचे थेट वाटप करण्यास राज्य शासनाने धोरणात्मक मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून वास्तव्यास कायदेशीर मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या मालकी हक्काचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। भंडारा जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीच्या अनुषंगानं रबी पणन हंगाम 2025-26 करिता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 218.18 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीनं जमा झाली आहेत। भंडारा जिल्ह्यातील ज्या धान खरेदी केंद्राच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे त्या केंद्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। रबी पणन हंगाम 2025-26 मधील धान खरेदीची किंमत अंतिम मुदत 30 जून अशी आहे। पीक कर्जासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तात्काळ कर्ज मंजूर करावे असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले। खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2,200 कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 871 कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे। वन टाइम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांसह पशुपालकांनाही प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चिप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधींची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं। 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।
0: FM 100.6 MHz पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। श्रोताओं, ठीक 8:45 पर आप सुनेंगे दिल्ली केंद्र से समाचार संध्या।